ಎಲ್ಲರಿಗೂ ಸ್ವಾಗತ ಹೇಯ ಪ್ರಭಾತವೇಳಿ ಆನ್ ದಿ ವೇವ್ಸ್ ಆಫ್ ರೇಡಿಯೋ ಮನೋರಂಜನ್ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಲವರ್ಸ್ ಯಾ ಪ್ರಭಾತವೇಳಿ ಆಪಲ ದೈನಿಕ ಸಂಗೀತಮಯ ವಾತಾವರಣ ಮೀ ಹೃದಯಪಾಸನ್ ತುಮ್ಹಾ ಸಗಳ್ಯಾಂಚೆ ಸರ್ಷ ಸ್ವಾಗತ ಕರ್ತಿ ಆರ್ ಎನ್ ಪಿ ರೇಡಿಯೋ ಮನೋರಂಜನ ವರು ಕರಾರ ಝಾಲ್ಯಾಪ್ರಮಾಣೆ ಆಜ ಪುನಶ್ಚಾಮಚಿ ಪ್ರೇಮಳ ಭೇಟ ಹೋತ ಹೇ तेव्हा आनंदी मनाने या कार्यक्रमात तुमचे मनापासून स्वागत करताना मला अति आनंद होत आहे. रसिक हो या प्रभात वेळी तुम्ही देखील गणपती बाप्पाची मनोभावी पूजा केली असेलच. गणपती आपल्या सर्व भक्तांची मनोकामना पूर्ण करतो म्हणून सर्व भक्त भक्तिभावाने आपला दिवस गणेश प्रार्थनेने आरंभ करतो. तर चला सकाळ 20 कार्यक्रमाची सुरुवात बाप्पाच्या स्मरणाने

0: आज मंगलवार असून सर्व प्राणी मात्रांच्या कल्याणासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे. प्रभातवेळे मनोभावे अंध आत्म्यात विलीन झाल्यावर जीवनाचे खरे रहस्य काय याचे ज्ञान श्रद्धाळू भक्तांना सतत होत असते. तेव्हा या भक्ती गाण्यानंतर आता वळणार आहोत भावगीतांकरी.
1: Center 95.5 North South 95.6 East West 98.2.
2: You are listening your RM3 Manoranjan Radio. Manoranjan Radio.
3: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
0: सकाळ बीस कार्यक्रमाची पहिले भावगीत आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत पालक मुच्छळ यांच्या सुरील आवाजातलं हे मधुर गीत.

आहेत अन्य सर्व श्रोत्यांनी त्या गीतांना खूपच आवडीने ऐकतात. यातील मात्र संशय नाही असेच एक सुंदर रोमॅन्टिक ट्रॅक या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत. इन द रोमॅन्टिक वर्सेस ऑफ अंकुश चौधरी व प्राजक्ता. So let's enjoy this one. Ya Prabhata Vili on the waves of Radio Manoranjan, right on 94.95.6 and 98.2 MHz.

संगीत प्रेमी श्रोत्यानु या प्रभात वेली ऑन द वेव्स ऑफ रेडियो मनोरंजन तुमची मनस्थिति मधुर गीतांद्वारे प्रसन्न करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. तर पुढील गीत चला ऐकूया आदर्श शिंदे व सुनाली सुनावणे या दोघांच्या सुमधुर आवाजात.

एनबीसीच्या घड्याला ते सकाळची 9:30 वाजले आहेत. संगीतमय कार्यक्रम चालू आहे ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन म्युझिक लव्हर्स. तेव्हा आदर्श शिंदे, सोनाली सुनावणे व समूहाच्या आवाजातल्या या गाण्यानंतर सादर करीत आहोत युंतुम चित्रपटातून घेतले.

अली थुमकते नारे लचकते मानो मुर्दते हिरगरानी मुंबई पुणे मुंबई या चित्रपट गाण्यानंतर रसिक श्रोत्यानो पाहता पाहता सकाळ 20 कार्यक्रमाचा शेवटपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. तर या कार्यक्रमाची सांगता आम्ही जमलं हो जमलं या चित्रपट गाण्याने करीत आहोत यश चंद्रिका अनुराधा पौडवाल यांच्या सुरीरवाजात. आणि जमलं हो जमलं याच्या चित्रपट गाण्याबरोबरच सादर करण्यात आलेला आजचा सकाळ 20 कार्यक्रम इथेच संपत आहे. आशा आहे तुम्ही मोठ्या आवडीने उत्सुकतेने आमचा कार्यक्रम ऐकलात. याबद्दल मी तुमचे आभार मानते. दिवसाचे प्रत्येक क्षण तुमच्यासाठी शुभ व मंगल ठरो ही सदिच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.